याचका थांबू नको दारात. हे सीतेचं म्हणणं मुळीच न ऐकता रावणानं तिला उचलली. तिच्या आक्रोशाला आणि संतापाला न जुमानता त्यानं तिला रथात घातली आणि लंकापुरीचा रस्ता धरला. इकडे त्या मायावी मारीचाचा वध करून श्रीराम परत येत आहेत. तोच समोरून येत असलेला लक्ष्मण त्यांच्या दृष्टीला पडला. सीतेला एकटीच पर्णशाळेत ठेवून लक्ष्मण येत आहे हे ध्यानी येत्यास त्यांचं हृदय एकदम चरकलं. लक्ष्मण, जानकीला एकटी सोडून तू कसा आलास? त्या मायावी राक्षसानं माझ्यासारखा साथ काढून आर्त हाका मारल्या, त्यानं फसला नाहीस ना? अरे, माझ्या शरसंधानातून वाचणं त्याला शक्य होतं का? यावर लक्ष्मण नम्रपणे म्हणाला, हे सर्व मी देवी जानकीनं सांगितलं, पण त्यावर त्या मला अत्यंत कठोर वचन बोलल्या आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे मला इथवर येणं भाग पडलं. वेड्या, एका स्त्रीचं क्षणिक रागातलं बोलणं तू सत्य मानलंस? काहीही असो, तिला एकटीला टाकून तू आलास हे मुळीच बरं केलं नाहीस. सत्वर पर्णशालेकडे चल, माझा डावाडोळा लवतो आहे, अंगात कंप उत्पन्न झाला आहे, सीतेचं कुशल असेल ना? ते दोघं बंधू आश्रमात आले. पर्णशाळेत सीता नव्हती. कृष्णाजीनं आणि दर्भ अस्ताव्यस्त पडले होते. साऱ्या आश्रमाचीच कळा नाहीशी झाली होती. श्रीराम सर्वत्र हिंडू लागले आणि सीतेला हाका मारू लागले.